आउ फाइटी दाउ सं तांबिटिव मोइतो कायमानते थायसे थने कक सं सिलायन मोइतो अंखा पुष्टिगना मोइकथं मोइतो यो मोइतो वकबां खेमान थगो भिटामिन ए भिटामिन बी भिटामिन सी ते आबनो कारिबो केल्सियम लोहा आकरबो मानथबो दाल बिजात मोइतो तंगो आबनि बिसिंगो पानी मोइतो मुखी पंचमुखी दूध तै उलमुटु वाते एबाते कलाइते ते खेरमई नारगे माननाय आबो हाय किसासा सुखसर सररगो एबाके हा सिंदिल बाय हा केपेक सापोल जागो मुइतु काखेके बेलायखेन हामसुगो मुइतु काइनानि सेकांगनो आल रवाइनि वाइट हामसुखसुबाय सुवायै हारपे ख्लाइसुगै मैतुनो कायनानि नांनाय आलसुवाय फुरुनो सारक रनानि नांगौ मस्कि रनानि नांगौ हेक्टर कायसाव सिटन इउरिया नांगौ सेर साराबासि टिएसपि नांगौ सेर सारा नैजिबा एमओपि नांगौ सेर बासि जिप्सम नांगौ सेर सुकुसि दसता नांगौ सेर सार हाक्सल मानि नांनाय फांसारा सेन्टिमिटार दक्सि सेन्टिमिटार दक हाखर कुथु ख्लायै मैथुनो माखायनाय फांसारा नांगौ हेक्टर कायसाव थामसिसनि साय मैतुनि याफां रगो जाब्रा बब्रा रग तनिखाखै साफ सुथ्रा ख्लायमा तनिनाय सारा कायमानि जे तरिया साग सेन्टिमिटार बा दै गोसारै मा